मंडळी नमस्कार. मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणीच्या भक्तिरस या कार्यक्रमामध्ये मी प्रवीण भुसकुटे आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. भक्तिरस या विषयावरील दुसरा भाग सादर करण्याची संधी ॲडलेड वाणीने मला दिली, त्याबद्दल मी ॲडलेड वाणीचा शतशः आभारी आहे. आज आपण भक्ती या संकल्पनेवर थोडंसंच बोलू, पण त्याबरोबर एक छानची गोष्टही ऐकणार आहोत आणि काही गाणीही ऐकू. तर कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणनायकाचं स्मरण करूया, गणपतीचं स्मरण करूया.

मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवंत भक्ताचं अकल्याण होऊ देत नाही, पण आपल्या भक्तीची मात्र तो कसोटी घेत असतो. बघा, संतांनी परमेश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग सांगितले, भक्ती, कर्म आणि योग. योग मार्ग सगळ्यात कठीण आहे. कर्म मार्गामध्ये कर्म करून फळाची अपेक्षा न करणं हे सामान्य आणि संसारी माणसाला जरा जमणं कठीणच आहे. पण भक्ती मार्गामध्ये फार नियम अटी वगैरे लागू होत नाही. श्रद्धा, विश्वास आणि एक निर्मळ मन जर असेल तर भगवंताची भक्ती करणं अतिशय सोपं आहे. आई आणि बाळामध्ये जे गोड नातं आहे तेच भक्त आणि भगवंतामध्ये अपेक्षित आहे. आईला आपल्या बाळाचे बोबडे बोल जसे कळून जातात आणि त्यातून ती तिचा हवा तो गोड अर्थ लावून घेते, म्हणजे बघा ना, बाळाशी संवाद ती साधते, ते बाळ काय बोलतंय ते आईला बरोबर कळत. ते हसतं, रडतं, फुरफुरे काढतं, नाना आवाज करतं, पण आईला सगळं सगळं कळतं. भक्त आणि भगवंतामध्येही असंच नातं निर्माण व्हावं किंवा अशीच निर्मळ भक्ती केली जावी हेच अपेक्षित आहे. आपण नाही का आईला म्हणतो, आई हे बघ, आई मी हे किती छान केलंय बघ, हे बघ मला बक्षीस मिळालं. आपण सगळं सांगतो, हट्ट करतो, चिडतो, भांडतो, भीती वाटली की आईच्या पदराचा आधार घेतो, एखाद दोन दणकेही खातो आणि रात्री निशंक होऊन तिच्या कुशीमध्ये झोपी जातो. मग परमेश्वर तरी काय, माऊलीच आहे की सांगावं, भांडावं, ऐकावं, चिडावं, लाडे लाडे बोलावं, भीती वाटली की त्याच्या नामाचा आधार घ्यावा आणि बाळ होऊन त्याच्या कुशीमध्ये निद्राधीन व्हावं. भक्तीसाठी धनाची, संपत्तीची गरज नाहीये. संत म्हणतात की तुझ्या कृपे लागून नाही धनाचे प्रयोजन, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंग. पण भक्तीमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या भक्ती आहेत, एक मार्जार भक्ती आणि दुसरी मर्कट भक्ती. पहिली आपण मर्कट भक्ती बघूया. बरेच वेळाला आपण मर्कट भक्तीमध्ये असतो, म्हणजे बघा की माकडाचं जे पिल्लू असतं, माकडिणीचं, ते त्या माकडिणीला घट्ट धरून असतं. ती इकडून तिकडे उड्या मारते, कधी या फांदीवर, कधी त्या फांदीवर, पण ते आईला, ते पिल्लू आपल्या आईला घट्ट चिकटून असतं. कधी तुम्ही झाडावर बघितलं असेल तर ते मध्येच ते पिल्लू आईपासून थोडंसं दूर जातं, आई पण त्याला थोडं दूर जाऊ देते, पण जरासा धोका वाटला की परत आईकडे येते आणि आईला घट्ट धरून बसतं, पण ते पिल्लू पडत नाही. म्हणजे 99% तरी ते पडत नाही, पण 1% पडायची शक्यता असते. कारण ते पिल्लू सारखं हालचाल करत असतात, कधी आईकडे, कधी झाडावर, आणि कधीतरी गडबड होऊन ते पिल्लू खाली पडायची शक्यता असते. पण मांजरीच्या पिल्लाबाबतीत तसं घडत नाही. ती मांजर आपल्या पिल्लांना असं म्हणतात की 7 ठिकाणी फिरवते. प्रत्येक वेळी ती अतिशय अलगदपणे उचलून आपल्या दातामध्ये अतिशय नाजूकपणे उचलते आणि या जागेवरनं त्या जागेवर नेते. कधी खालून उडी मारते, कधी वरून खाली उडी मारते, पण ते पिल्लू 100% पडत नाही. म्हणजेच काय, की सद्गुरू म्हणतात आपण मर्कट भक्ती करतो, भगवंताला घट्ट धरतो पण मध्येच सोडून देतो. आपलं मन इकडे तिकडे भटकत राहतं त्या पिल्लासारखं, मग आपण भवसागरामध्ये पडतो. पण जर मार्जार भक्ती केली, म्हणजे भगवंताला आपण उचलू द्यावं, म्हणजे मग त्या भक्तीमध्ये आपण भवसागरात पडत नाही आणि विठू माऊली तो भगवंत आपली काळजी घेतो. महाभारताच्या युद्धात स्व बघा, श्रीकृष्णासारखा सारथी लाभला म्हणून अर्जुनाला युद्ध जिंकतात. तसं करता करविता तो आहे हे एकदा मान्य केलं की
की मग सगळं सोपं होऊन जातं। चला तर मग।

मला खात्री आहे तुम्हाला हे गाणं खूप आवडलं असेल. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. आता आपण एक भगवंत आणि भक्त यांच्यामधल्या संवादातली एक गोष्ट ऐकूया. भगवंत आणि भक्तामध्ये जेव्हा संवाद होतो तेव्हा सामान्य माणसाला त्यातून घेण्यासारखं खूप काही असतं. कारण भगवंत हा भक्ताचा शब्द खाली पडू देत नाही. भगवंत म्हणतात की भक्तांचा मी दास आहे. म्हणून म्हटलेलं आहे ना का, प्रल्हाद खरा करण्यासी स्तंभी प्रगटलासी जगजेठी जनी चढवता सोळासी तो त्याचे पाणी जाहले. प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. हिरण्यकशिपूनं प्रल्हादावर इतके अत्याचार केले, त्याच्या विष्णू भक्तीसाठी त्याला इतक्या प्रकारची शिक्षा दिली की शेवटी अशी वेळ आली की हिरण्यकशिपूला सारखा जिकडे तिकडे विष्णू दिसायला. तो प्रल्हादाला म्हटला की तू सारखं विष्णूचं नाव घेतोस, मला सांग कुठं आहे तुझा विष्णू, या इथे आहे का, त्या तिथे आहे का, या स्तंभामध्ये आहे का. प्रल्हाद म्हटला हो, या स्तंभामध्येही माझा विष्णू आहे, या स्तंभामध्येही माझा नारायण आहे. मग हिरण्यकश्यपू म्हटला की या स्तंभाला जर मी लाथ मारली तर त्यातनं तुझा विष्णू बाहेर येणार आहे का. प्रल्हाद म्हटला हो, आणि आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे की हिरण्यकशिपूनं स्तंभावर लाथ मारल्यानंतर भगवंताने त्यातून नरसिंहावतार घेतलेला आहे आणि हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. पण आपल्याला गोष्ट अशी बघायची की प्रल्हाद आणि नरसिंहांमधला जो संवाद आहे, भक्त आणि भगवंतामधला जो संवाद आहे, तो आपल्याला जाणून घ्यायचा. हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर भगवंत प्रचंड चिडलेले आहे, प्रचंड क्रुद्ध आहे, शांत होण्याचं नावच घेत नाही. स्वर्गामधून देव आलेले आहेत, गंधर्व आलेले आहेत, त्यांनी त्यांची स्तुती सुरू केलेली आहे, परंतु भगवंत काही शांत व्हायला तयार नाही. शेवटचा पर्याय म्हणून देवांनी माता लक्ष्मीलाही पाचारण केलेलं आहे की तुम्ही या आणि भगवंतांना समजवा, शांत करा, त्यांचा राग शांत करा. पण माता लक्ष्मी तिथे आलेली आहे तरी सुद्धा भगवंत काही शांत व्हायला तयार नाही, त्यांचा राग शांत व्हायला तयार नाही. मग नारद मुनींनी असा विचार केला की ज्याच्यासाठी भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे त्या प्रल्हादाला आपण भगवंतांसमोर उभं करूया, बघूया काय होतं. 6-7 वर्षाचा प्रल्हाद, नारदांनी त्याला भगवंतासमोर आणून उभं केलेलं आहे. नरसिंह अवतार त्यांच्यासमोर आणून उभं केलेलं आहे आणि प्रल्हादाला पाहताच भगवंत एकदम शांत झालेले, एकदम त्यांचा राग निवळलेला आहे आणि अतिशय प्रेमाने ते प्रल्हादाकडे पाहतायत. त्यांचं प्रेम एकदम उचंबळून आलेलं आहे, मनातून प्रेमाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी इथे लक्षात घ्यायला हवं की हा नरसिंह अवतार आहे, भगवंताच्या हाताला नख आहे. अतिशय काळजीपूर्वक भगवंतांनी प्रल्हादाला नख लागू दिली नाहीत आणि अलगद उचलून आपल्या मांडीवर घेतलेले आहे आणि अतिशय प्रेमाने त्याच्याकडे बघतायत. आणि इथे भगवंत आणि भक्तातला संवाद सुरू होतो. काय म्हणू, कसा आहेस, काय म्हणतोय, सगळं ठीक आहे ना. पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंतांनी प्रल्हादासमोर हात जोडलेत आणि म्हणतात, प्रल्हादा

काय म्हणताय प्रल्हादा? मला याला विलंब झाला का रे? मला याला विलंब झाला हा अपराध माझा तू क्षमा करशील ना? तुझ्या वडिलाने तुझे इतके हाल केले, तुला हत्तीच्या पायी तोडवलं, तुला उंच कड्यावरून खाली फेकून दिलं, तुला उकळत्या तेलात टाकलं, तुला आगीमध्ये बसवलं, तू माझं नाम घेत राहिलास, पण मला यायला विलंब झाला का रे? आणि खरंच मला विलंब झाला असेल तर माझा हा

तुकाराम महाराज म्हणतात, अग्निकुंडासी घातिला परितो नारायणासी विस्मरेना। होलिका प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये बसले, होलिका दहन झालं, पण प्रल्हादाला काही झालं नाही, भगवंताचं नामस्मरण चालू आहे। समर्थ रामदास म्हणतात, महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला, महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला, म्हणोने तया कारणे सिंह झाला। नये ज्वाळ विशाळ संनिग्ध कोणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। इतका त्रास तुला तुझ्या वडिलाने दिला, मी मात्र यायला विलंब लावला का रे? इतका महान ब्रह्मांडाचा नायक, पण त्या 6-7 वर्षाच्या प्रल्हादाला म्हणतोय, मला क्षमा करशील ना रे, मला माफ करशील ना रे? बघा, भगवंताला इथे आपल्या जगन्नायकाचा ब्रह्मांड नायकाचा कुठेही गर्व नाहीये। भक्त त्याच्यासाठी सर्वोत्तपरी आहे। भगवंत भक्ताचा दास आहे इथे, पण इथे प्रल्हादाची विनम्रता पण वाखाणण्यासारखी आहे। प्रल्हाद भगवंतांना म्हणतात, प्रल्हादाने हात जोडलेले आहेत। प्रल्हाद म्हणतात की मी दैत्य पुत्र आहे हो, माझ्यामध्ये तमोगुण जास्त आहेत, असं असताना तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका, माझा अहंकार वाढवू नका, कारण तो वाढला तर मी तुमच्यापासून दूर जाईन, आणि ते मला नकोय, मला हात जोडू नका, देवा माझी परीक्षा बघू नका। देव अनंत तऱ्हेनं तुमची परीक्षा बघतो बरं का? प्रल्हाद म्हणतो, खरी समस्या माझी आहे, मला तुमची स्तुती करायची आहे, पण वडिलांना मी माझ्या तुमची स्तुती करताना कधी ऐकलंच नाही, त्यामुळे स्तुती करणं म्हणजे काय हे मला माहितीच नाही, पण नारदाने मला सांगितलेलं होतं की भगवंताला स्तुती प्रिय आहे। स्तुती म्हणजे स्तोत्र किंवा सूक्त, असं म्हटलेलं आहे की स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची, स्तुती सही ईश्वर प्राप्त होतो, तसा तुला मानव काय होतो। प्रल्हाद म्हणतात की मला स्तुती कळत नाही, पण मी करेन, जशी जमेल तशी करेन, बोबडी बोबडी का होईना, वेडा वाकडा गाईन, परी तुझाच म्हणावीन। आणि प्रल्हाद म्हणतात, आणि तुम्ही काय म्हणताय की तुम्हाला यायला उशीर झाला, विलंब झाला? अहो, जो नसतो त्याला विलंब होतो, तुम्ही तर माझ्या सोबतच होता, मला कड्यावरून फेकून दिलं, पण अगदी अलगत काही न लागता, काही जखम न होता मी अलगत खाली आलो, मला सांग देवा तुम्हीच मला झेललत की नाही? माझ्या अंगावर धार धार तलवारी घेऊन मारेकरी आले, पण माझ्या जवळ आल्यावर त्यांच्या अंतकरणात बदल कुणी केला सांगा देवा? अहो, हत्तीला मारायचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, आणि असे हत्ती माझ्यावर धावून आले, आणि जवळ आल्यावर त्यांनी सोंड उंचावून मला वंदन केलं, तो नमस्कार मला नव्हता देवा, माझ्या समोर तुम्ही उभे होतात, तो नमस्कार तुम्हाला होता। प्रल्हादाच्या या कथेतून, भक्त आणि भगवंताच्या संवादातून एक गोष्ट लक्षात येते की जर तो तारणार असेल तर मला कोण मारेल, आणि त्याने मारायचंच ठरवलं तर मला कोण तारेल। म्हणून प्रल्हादासारखं भक्तीचं नामस्मरणाचं धन जोडावं। तुकाराम महाराज म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचक। आपल्या दृष्टीनं, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून धन म्हणजे पैसा, संपत्ती, गाडी, घोडे, बंगला इत्यादी इत्यो, पण एक महत्वाचं धन जोडायचं राहून जात, ते म्हणजे भगवत भक्तीचं धन, नामस्मरणाचं धन, पुण्यकर्माचं धन, सदाचरणाचं धन, नैतिकतेचं धन आणि मानवतेचं धन कधी कधी जोडायचं राहून जात। आपल्या बँकेत जर आपण सेव्हिंग केलीच नाही तर बँक बॅलन्स कमी होणारच ना। असं बघा की आपल्याला उत्तम नरदेह मिळतो,

चांगल्या घरात जन्म होतो, निरोगी शरीर मिळतं, अनुकूल साथीदार मिळतो, प्रेमळ आई वडील लाभतात, जीवाला जीव देणारे मित्र लाभतात, प्रखर बुद्धिमत्ता लाभते, उच्च शिक्षण प्राप्त होतं, गुणी मुलं होतात, सत्संगाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य लाभतं, सगळं छान चालत असत. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की यावेळी आपल्या आध्यात्मिक बँकेतून केवढं तरी पुण्य खर्च होत असत. म्हणून मग शहाणी माणसं काय करतात, आपल्या पुण्य बँकेत उपासनेची नित्य जमा करत राहतात. म्हणून स्तुती स्तोत्रात नसो आपल्याला हा संदेश दिलेला असतो की नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा, आपला अहंकार सांभाळा. परमेश्वराला प्रार्थना करायची की माझा अहंकार सांभाळ, मला भक्तीकडे जाऊ दे. देवी व्रतामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, अहंकार मन बुद्धी रक्षण, पाचही प्राणांचे संरक्षण, यशो कीर्तीचे यशो मन वैष्णवीने सांभाळावे. हे देवी माते, माझ्या अहंकाराचं रक्षण कर, म्हणजे त्याला वाढू देऊ नकोस. मन आणि बुद्धी दोन्ही चंचल आहेत. मन बदललं की म्हणतात नाही का की त्याची बुद्धी फिरली, अहंकारामध्ये पण तेच होत. म्हणून गुरुमाऊली असं म्हणतात की भगवंताला शरण जावं, आपला अहंकार त्याच्या चरणावर वाहावा. पंढरपूरला विठूच्या दर्शनाला जाणारा वारकरी भगवत भक्तीची तुळशीमाळा आपल्या गळ्यात घालतो, आपल्या भक्तीची फुलं विठुरायाच्या चरणावर वाहतो, अहंकाराचं निर्माल्य चंद्रभागेमध्ये विसर्जन करतो आणि कापसासारखं हलकं असलेलं अहंकार रहित मन घेऊन विठुरायाचं गुणगान करतो आणि भजनामध्ये रंग